0: मोदी कल सम्मेलन में भाग लेंगे। भारत ने अमेरिका और ईरान के बीच शांति समझौते का स्वागत किया। प्रधानमंत्री मोदी ने कहा, इससे क्षेत्र में शांति और स्थिरता बहाल होगी। अमेरिका ईरान शांति समझौते के बीच वैश्विक कच्चे तेल की कीमतों में 4% से अधिक की गिरावट, सेंसेक्स में 1100 अंक से अधिक की बढ़त। वित्त मंत्री निर्मला सीतारामन ने अल नीनो की स्थिति के बावजूद देश में अनाज के पर्याप्त भंडार का आश्वासन दिया। ब्रिटेन ने 16 वर्ष से कम उम्र के बच्चों के लिए सोशल मीडिया पर प्रतिबंध लगाया। और फीफा विश्व कप में आज शाम स्पेन का मुकाबला काबो वर्डे से होगा। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी मराठी कार्यक्रम विंदा
2: आकाशवाणीचं हे हैदराबाद केंद्र आहे। मध्यम लहरी 406.5 meters 738 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध। सर्व रसिक श्रोत्यांना मेघना डबूचा सप्रेम नमस्कार आणि आज सोमवार निशिगंध मराठी कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। श्रोते हो, 15 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस म्हणून आपण साजरा करतोय। मल्लखांब हा एक प्राचीन भारतीय क्रीडा आणि कसरतींचा प्रकार आहे। कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक अवयवाला उत्तम व्यायाम देणारा हा जगातील एकमेव क्रीडा प्रकार मानला जातो। तर श्रोते हो, आजच्या 15 जूनला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवसाच्या निमित्ताने प्रसारित करीत आहोत आजच्या काळात मल्लखांबाचे महत्व या विषयावर दिगंबर गव्हाणे यांची मेघना ढबू यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात। तर मग श्रोते हो नमस्कार। आज 15 जून 2024 आज जागतिक मल्लखांब दिवस सर्वत्र साजरा होत आहे आणि हेच निमित्त साधून आम्ही आकाशवाणी स्टुडिओत दिगंबर गव्हाणे यांना मल्लखांब याविषयी माहिती जाणून घेण्याकरिता आमंत्रित केलंय। दिगंबर गव्हाणे सर, आकाशवाणी स्टुडिओत आपलं स्वागत। नमस्कार सर।
3: नमस्कार।
2: श्रोते हो, दिगंबर गव्हाणे हे तेलंगणा मल्लखांब असोसिएशनचे सचिव तसंच आशियाई मल्लखांब फेडरेशनचे संचालक आणि खेलो इंडिया स्पर्धांचे तांत्रिक संचालक म्हणून कार्यरत आहेत। दिगंबर गव्हाणे यांनी 8 पेक्षा अधिक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचं प्रतिनिधित्व केलं असून 1970 कटक येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकावलंय। दिगंबर गव्हाणे सध्या हैदराबाद येथील हेल्थ लीग मध्ये दररोज सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत दोरी आणि मल्लखांबाचे प्रशिक्षण देत असतात। दिगंबर गव्हाणे सर, आजच्या काळात मल्लखांबाचं महत्व या विषयावर आपणाकडून माहिती करून घेण्यासाठी माझा हा पहिला प्रश्न, मल्लखांब या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि मल्लखांब या खेळाची उत्पत्ती कशी झाली?
3: मल्लखांब या शब्दाचा अर्थ आहे मल्ल म्हणजे कुस्ती, खांब म्हणजे एक पोल, खांब। या खेळाची सुरुवात व्हायची म्हणजे पूर्वीच्या काळी कुस्ती खेळणारे आखाड्यामध्ये त्याच्यामध्ये एक खांब रोवलेला असायचा। जेव्हा त्याचा विरुद्ध खेळणारा कुस्तीगार त्याच्याबरोबर नसला तर तो व्यायाम करायला आणि खांबावर तो सगळे कसरती करत असे, त्याच्यावर आड्या मारत असे, त्याच्यावर बॅलन्स करत असे, वेगवेगळ्या पकडी करत असे। ती कसरत त्याच्या बरोबर असलेला पैलवान नसल्या कारणानं तो पोलवर म्हणजे त्या आपल्या खांबावर कसरत करत असे, म्हणून त्याला मल्लखांब हा नाव दिलेला आहे। हा भारतीय खेळ आहे आणि त्याच्यानंतर या खेळाची उत्पत्ती या खांबाला वेगळे बाहेर काढले आणि या खेळाला नवीन नाव देऊन भारतीय मल्लखांब फेडरेशन हे नाव देऊन या खेळाला कुस्तीपासून दूर केले आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आसनं, हा खेळ म्हणजे फक्त जिम्नॅस्टिक अजून योगा हे या खेळाचे हे एक मिश्रण आहे। याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केले जातात, याच्यावर बॅलन्सिंग, ट्विस्टिंग, बेंडिंग, कॅचिंग, पकड, पकड सोडणे, वर उभारून त्याच्यावर परत कॅच करणे, पकड धरणे, हे वेगवेगळे असे कसरती त्याच्यावर करतात। आणि त्या खेळामध्ये वेगवेगळे जेवढे तुम्ही अवघड ते अवघड कसरती करून दाखवाल त्याप्रमाणे तुम्हाला अंक दिले जातात।
2: अच्छा।
3: पंचांकडून तुम्हाला अंक दिलेले, मॅक्झिमम अंक हे 10 असतात पंचांकडे। 5 पंच बसलेले असतात, एव्हरेज काढतात, ज्यांनी मार्क आलेले असतात त्याच्यावर 5 पंचांचा एव्हरेज काढून त्या खेळाडूला जेवढे जास्त मार्क मिळाले ते मार्क नोंदणी कर.

0: आणि त्याच्यावरनं ठरवतात की चांगला कुणी मल्लखांब केलेला आहे त्याला सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून मानलं जातं. आता या खेळामध्ये तीन प्रकार आहेत.
1: अच्छा,
0: एक पहिला आहे पुरलेला मल्लखांब म्हणजे लाकडी मल्लखांब.
1: गव्हाणे सर, मुख्यत्वे मल्लखांबाचे काही प्रकार आहेत का?
0: या खेळाचे 3 ते 4 प्रकार आहेत. पुरुषांसाठी पुरलेला मल्लखांब आणि टांगता मल्लखांब हे दोन प्रकार आहेत. आणि मुलींसाठी रोप मल्लखांब म्हणजे दोरीवरचा मल्लखांब हा प्रकार आहे. तर आता पहिल्यांदा पुरुषांचे कॉम्पिटिशन जेव्हा होते, कॉम्पिटिशन मध्ये पहिले पुरलेल्या मल्लखांबावर किती मार्क मिळाले ते घ्यायचे, त्याच्यानंतर टांगत्या मल्लखांबावर किती मार्क मिळाले ते घ्यायचे, आणि त्याचं ऍव्हरेज काढून त्याला किती जास्तीत जास्त ज्या माणसाला मार्क मिळतील तो विनर ठरेल. मुलींच्या ह्याच्यात रोप मल्लखांब आहे. रोप मल्लखांब म्हणजे दोरीवरच्या मल्लखांब. दोरीवरच्या मल्लखांबावर बरीच म्हणजे कसरत करावी लागते आणि हा सगळ्यात फार डेंजर म्हणजे फार म्हणजे अवघड खेळ आहे रोप मल्लखांब. हा खेळ अवघड काय म्हणजे तुम्हाला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अगेन्स्ट विरुद्ध करावं लागतं. कारण नेहमी त्याच्यावर तुम्ही उडी घेता, कॅच करता, त्याच्यावर चढता, तुमचं नेहमी खाली डोकं वर पाय असतं आणि गुरुत्वाकर्षण शक्ती तुम्हाला खाली ओढत असते. त्याला सांभाळून तुम्ही वर सगळ्या कसरती कराव्या लागतात, तुम्हाला आसनं करावी लागतात, त्याच्यावर बॅलन्सिंग करावे लागतात, त्याच्यावर झापा पण टाकतात. झापा टाकणं हा फार एक अवघड प्रकार आहे रोप मल्लखांबमध्ये. म्हणजे हात सोडून एकदम झटक्याने एक झाप मारली जाते आणि त्याला रोप पकडली जाते. हा प्रकार भयंकर अवघड आहे. दोरीच्या मल्लखांबमध्ये काय त्याची जास्तीत जास्त 20 ते 25 सेंटीमीटर त्याची हे असते, रुंदी असते. त्याला पकडणं फार अवघड असतं. पोल मल्लखांबमध्ये काय मोठा लाकडासारखा मल्लखांब असतो, त्याला एकदम धरता येतं तुम्हाला. याच्यावर तुम्हाला अवघड होतं. वर जाऊन एकदम धरायचं, वर पकडायचं आणि दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये धरून वर चढायचं असतं आणि हाताने धरून असं दोन्ही हाताने वर चढायचं आणि वेगवेगळे तुमचे जे आसनं आहेत ती द्यायची. त्याच्यात 2-3 कॅटेगरीज आहे, ए कॅटेगरी, बी कॅटेगरी आणि सी कॅटेगरी. ए कॅटेगरीमध्ये म्हणजे कमी अवघड प्रकार, बी कॅटेगरी त्याच्याहून जास्त अवघड प्रकार, सी कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त अवघड प्रकार. असे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत, ते पुस्तकात आहेत. त्याप्रमाणे तुमचे अंक दिले जातात आणि जो जिंकेल त्याला हे करतात.
1: सर, तुम्हाला मल्लखांब या खेळाची आवड कशी निर्माण झाली?
0: मला या खेळाची आवड अशी निर्माण झाली, मी 2-3 वेळेला हा खेळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मंडळ पुणे या ठिकाणी एकदा माझ्या मित्राबरोबर गेलो होतो आणि तिथं बघितलं हा खेळ चाललेला आहे, हा काय नवीनच दिसतो प्रकार म्हणून मी माझ्या मित्राला. खरं पाहिलं असता मी एक खो खोचा खेळाडू आहे, नॅशनल प्लेअर, पण मी त्या अनुसंधानं एका ऑल इंडिया खेळायला खो खोच्या गेलो होतो. तेव्हा मी महाराष्ट्र मंडळात गेलो, तेव्हा मी हा मल्लखांब बघितला. तेव्हा बघ मला इंटरेस्ट झाला, अरे हा चांगला आहे, याच्यात वेळ नाहीये जास्त घालायची गरज नाही, आपल्या शरीराला पूर्णपणे व्यायाम मिळतो, नखापासून ते डोकापर्यंत पूर्ण ब्रेन सिस्टम ऍक्टिव्हेट होते, नर्व्ह सिस्टम ऍक्टिव्हेट होते, मसल्स ऍक्टिव्हेट होतात, तुमची स्मरणशक्ती वाढते यांनी. आणि हा खेळ म्हणजे फक्त तुम्हाला इंडिव्हिज्युअली खेळायचा आहे, हा काय टीम गेम नाहीये. त्यामुळे ह्याचा तुम्हाला चांगला फायदा आहे, शरीराला चांगला चांगला व्यायाम मिळतो. हा भारतीय खेळ आहे आणि मी म्हणलं आपलं आपण जर आपण प्रॅक्टिस केलं तर आपल्याला मिळू शकतं. ह्याच्यात टीम गेम मध्ये काय 3-4 लोकांना मिळूनच आपण जर केलं तरच आपल्याला काही त्यात श्रेय केलं तर त्यातच आपल्याला जर सिलेक्ट झालं तर झालं, नाही तर हा म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम आहे. त्यामुळे आपण केलं तर यात चांगला हे मिळेल. तेव्हापासून मला त्यात जरा इंटरेस्ट तयार झाला. मग त्याच्यानंतर मग मी आपली हैदराबादला आलो आणि इथं प्रॅक्टिस करायला सुरू केली. हा खेळ मी जवळजवळ म्हणजे 40-50 वर्षापूर्वी मी खेळत होतो. त्याच्यानंतर मग 20-25 वर्षापासून हेल्थ लीग मध्ये आलो. मी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस मध्ये काम करत होतो DYSP म्हणून, रिटायर झालेलो आहे. तर रिटायर झाल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जो खेळ आहे भारतीय खेळ याला पुढे आणण्यासाठी म्हणून मी हेल्थ लीग ही एक संस्था आहे जिथं मी पण शिकलो आहे मल्लखांब, त्या ठिकाणी मग मी जाऊन तिथंच खेळायला सुरुवात केली, मुलांना शिकवायला सुरुवात. हळूहळू 5 मुली, 10 मुली, 15 मुली, 25 मुली पर्यंत अशा झाल्या, मुलं पण आले आणि खेळायला सुरुवात झाली.
1: सर, मल्लखांबावर कसरती करताना शरीराचा तोल सांभाळणं आणि पकड मजबूत ठेवणं यासाठी कोणत्या विशेष तंत्राचा वापर करावा लागतो?
0: या खेळात तुम्हाला विशेष तंत्र म्हणजे काय, तुमचे कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे त्याच्यावर अगदी लक्ष देऊन काम करावं लागतं आणि सेकंड फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये पण तुम्हाला बदलतो आपण वेगवेगळे प्रकार करायला. आणि एक प्रकार करताना फक्त 10 सेकंड मॅक्झिमम 10 ते 5 सेकंदच करावं लागतं. मिनिमम 18 तुम्हाला त्यात प्रकार करावे लागतात दोरीवर चढतात. याच्यासाठी प्रॅक्टिस खाली करावी लागते, जिमनॅस्टिक सारखे रोलिंग करावं लागतं, हातापायाचे एक्सरसाइज करावं लागतात, स्ट्रेचिंग करावं लागते, बेंडिंग करावी लागते, परत लटकून श्वास वर घ्यायचा खाली ओढायचा, वर घ्यायचा खाली ओढायचा, हात

0: त्याच्या पकडीसाठी वेगवेगळे पकड धरून असं त्याला घट्ट त्याचे व्यायाम करावे लागतात, नंतरच तेव्हा तुमची पकड येते, नाहीतर मग घसरतो तुम्ही. पायाच्या बोटामध्ये पण पकड चांगली पकडण्यासाठी त्या दोरीला पण राळ लावलेली असते, राळ लावून घेतात. काही काही वेळेस जर राळ असेल तर घसरते, म्हणून त्यासाठी ती पकड नेहमी शिकावी लागते. हे दोन्ही बोटाचं एक्सरसाइज असतं, खाली अंगठा आणि मधलं बोट असं दाबून घट्ट धरायचं, तो व्यायाम घेतो आम्ही. तर बैठकी कशासाठी घेतो म्हणजे बैठकी घेतल्यानंतर मुलांच्या आणि मुलींच्या पूर्ण तुमच्या पायामध्ये मसल्समध्ये शक्ती येते चांगली आणि ते घट्ट होतं. मसल जेव्हा तुमचे चांगले घट्ट होतात आणि ऍक्टिव्हेट होतात, त्याप्रमाणे तुम्हाला वर चढता येतं, उतरता येतं, पकड करता येते. बाकी वर गेल्यानंतर तुम्ही बॅलन्स करायचे, श्वास थांबवायचा, खाली डोकं वर पाय झाल्यानंतर त्याला वेगवेगळे प्रकार करतात. साधी उडी, उंच उडी, शीर्षासन, बकासन, असे वेगवेगळे आसन आहेत जे आपली याच्यामध्ये दाखवलेले आपल्याला योगासनामध्ये जे आसन आहेत तीच आसनं तुम्हाला जवळजवळ म्हणजे मलखांमध्ये जवळजवळ 80% आसनं ही योगासनाचीच असतात.
1: अच्छा.
0: आणि बाकीचे जे बॅलन्सिंग आहे याला म्हणजे मॉडर्न केलेलं आहे. तुम्ही मॉडर्न केल्यामुळे जरा त्याच्यात दुसरे काही काही ऍड केलेल्या आहेत, झापा टाकायच्या, जास्त बॅलन्स करून दाखवायचं, एका पायात असं अडी घेऊन नुसतं असं पूर्ण बॅलन्स करून दाखवायचं, असे हे वेगवेगळे प्रकार असतात.
1: म्हणजे मल्लखांब कसरत करताना एकाग्रचित्त, श्वासावर नियंत्रण हे अगदी आवश्यक आहे. सर, दोरीवरील मल्लखांब आणि खांबावरील मल्लखांब यातील काय फरक आहे?
0: खांबावरील मल्लखांब मध्ये फरक काही नाही, जास्त अवघड नाही आहे.
1: अच्छा.
0: याची उंची लाकडी पोल म्हणजे जो मल्लखांब जो पुरलेला मल्लखांब असतो त्याची 8.5 फूट उंची असते फक्त, आणि दोरीच्या मल्लखांबाची उंची 18 फूट असते.
1: अच्छा.
0: 18 फुटाच्या दोरीवर ज्याची पकड धरायला आणि उंच चढून त्याच्यावर कसरत करायला हे फार कठीण असतं. तर त्यासाठी तुम्हाला पोल मल्लखांब हा सोपा प्रकार आहे. त्याच्यावर काय करायचे, वेगवेगळ्या आड्या मारायच्या, वेगवेगळे बॅलन्स करायचे. आजकाल नवीन पद्धत निघाली, वरनं समरसॉल्ट वगैरे पण मारतात, पूर्ण बोंडावर जायचं त्याच्या, उभं राहायचं, मग असं थांबून उलटी उडी मारायची, कोलांटी मारायची, समरसॉल्ट मारायचे. हे प्रकार 8 फुटावरनं होतात, पण 18 फुटावरनं हे सगळे प्रकार करू शकत नाहीत.
1: अच्छा.
0: त्यासाठी हा दोरीचा मल्लखांब फार अवघड आहे आणि त्यातल्या त्यात बॅलन्स आणि तुमची कॉन्सन्ट्रेशन फार लागतं आणि त्या पकडी तुम्हाला बरोबर वेळेवर पकड पकडली जायला पाहिजे, नाहीतर पकड ठीक नसेल तर लगेच तुम्ही खाली येता. एक दोन वेळेला, एकदा नॅशनलला पण आम्ही बघितलं, एक मुलगी तर डायरेक्ट वरनं घसरली आणि खाली मानेवर पडली.
1: बापरे.
0: त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, आता आधी म्हणजे एवढं नव्हतं, आता डेन्सिटी 14 डेन्सिटीच्या गाद्या ठेवलेल्या आहेत, त्यामुळे इंजुरी जास्त होऊ नये म्हणून ती गादी खाली ठेवलेली असते. करता करता जरी एखादा खेळाडू खाली पडला तरी त्याला दुखापत होत नाही.
1: विश्व मल्लखांब दिनानिमित्त दिगंबर गव्हाणे यांच्याशी आजच्या काळात मल्लखांबाचे महत्व या विषयावरील मुलाखतीत. यानंतर हा माझा प्रश्न सर की नियमित मल्लखांब सराव केल्यानं शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, किंवा सराव करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
0: मल्लखांबाला खेळताना म्हणजे आव्हान असं काही नाही, शारीरिक तुमचे पहिल्यांदा नवीन खेळाडू जर आला तर त्याकडनं हळूहळू साधे व्यायाम घ्यावा लागतात, त्यानंतर थोड्या दिवसांनी मोठे व्यायाम वाढवता येतात, रनिंग करावे लागते, स्टॅमिना वाढवावा लागतो, दंड बैठक, सूर्यनमस्कार. जास्तीत जास्त आम्ही जोर सूर्यनमस्कार आणि बैठकीवर देतो.
1: अच्छा.
0: कारण यामुळे काय होतं, त्यांचे श्वास कंट्रोल करायचा, परत पूर्ण शरीराचे हाताचे पायाचे मसल्स वगैरे सगळे व्यवस्थितशीर व्यायाम केला जातो, त्यामुळे त्यांना तो मल्लखांब करायला सोपा जातो. सरावमध्ये जास्त करून तेच असतं, नंतर मग बसल्या बसल्या रनिंग करायची, उठल्यावर रनिंग करायची, पळत जाऊन थांबायचं, पळत जाऊन बॅक यायचं, हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर पोलवर करायला त्यांना सोपं जातं. आणि पोलवर पण आता काही करताना मल्लखांब मध्ये जोरात पळत येऊन पण काही उडी मारून त्याच्यावरनं पकड घेतात आणि त्याच्यावरनं मल्लखांब करतात. दोरीच्या ह्याच्यात सिम्पल वर चढतात, हाफ टर्न असतो, सिम्पल टर्न असतो, ते करून वर चढतात. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये हा खेळ वाढलेला आहे. या खेळाला प्रोत्साहन देणारे मुंबईचे सर आहेत श्री देशपांडे, हे पद्मश्री अवॉर्ड त्यांना मिळालेले आहे. त्यांनी या खेळाला इंटरनॅशनल लेवलला खूप मदत केलेली आहे आणि जवळजवळ 8 ते 10 कंट्रीजमध्ये यांनी हा खेळ वाढवलेला आहे,
1: प्रोत्साहन दिलंय सगळ्यांना.
0: उदय देशपांडे म्हणून आहेत ते, त्यांनी समर्थ व्यायामशाळा मुंबईचे ते आहेत, त्यांनी खूप दिले आणि मी पण त्यांच्याबरोबर शिकलेलो आहे, ते आमचे गुरु म्हणले तरी चालेल. तर त्याप्रमाणे मग जसजसं ह्या खेळाला पुढे आणण्यासाठी त्यांचा बराच प्रयत्न होता, त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं की चला आपण काही कंट्रीजना बोलू आणि एक टुर्नामेंट करू, म्हणून मग आंतरराष्ट्रीय एक स्पर्धा आम्ही 19 फेब्रुवारीला 2019 मध्ये मुंबई

0: आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये 15 देशाचे खेळाडू आले होते.
1: अच्छा.
0: 15 देशाच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यात भारतीय आपल्या संघाला सुवर्ण पदक मिळालं. त्या सुवर्ण पदक मिळाल्यानंतर मुलींच्या संघात माझी एक मुलगी होती इथं, जनाबाई पाटील म्हणून, हैदराबादची हेल्थ लीगची, ती पण त्यात समाविष्ट होती. तिला पण गोल्ड मेडल मिळालेलं होतं. आम्हाला हेच बरं वाटलं की तेलंगणाची पण एक मुलगी बाहेर जाऊन आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पण सुवर्ण पदक पटकावलं. आणि मला सांगायला अजूनही असं वाटतं, आमचे प्रयत्न चाललेले आहेत की आता एशियन, आम्ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये एशियन फेडरेशनचा पण मी कन्व्हिनियर आणि डायरेक्टर आहे, तर आमचा प्रयत्न चाललाय की एशियन मलखांब पण करायचे प्रयत्न चाललेले आहे. आम्ही थोड्या देशांचे सगळे संपर्क केलेले आहेत.
1: मानसिक आणि आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: मलखांब केल्याने मानसिकावर तुमचा फार ताबा असतो, कारण तुम्ही शिकताच कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तुम्हाला, स्मरणशक्ती पाहिजे तुम्हाला. म्हणून आम्ही नेहमी मलखांब झाल्यानंतर किंवा सुरुवातीला प्रत्येकाला डोळे बंद करून एकदम स्तब्ध बसायचे शिकवतो. 10-15 मिनिटं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन. ते शिकल्यामुळे त्यांना काय होतं, बरोबर कॉन्सन्ट्रेशन राहतं. ते करायचं कारण काय आहे, तर त्यांना पहिला खेळ, पहिला संच कुठला, दुसरा संच कुठला, तिसरा संच कुठला, हे त्यांच्या डोक्यात बरोबर राहतं. किंवा ते वरचढले किंवा बरोबर त्या संचाप्रमाणे ते करत राहतात.
1: सर, सराव करताना दुखापतीपासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल?
0: सराव करताना मुलांच्या आणि मुलींच्या याच्यासाठी मी आता तुम्हाला म्हणालोच होतो की मॅट, मोठे मॅट, जवळजवळ 15 फूट बाय 10 फुटाचे मॅट आहे, ते मॅट आम्ही काय करतो, खाली लावलेले असतात. म्हणजे जर एखाद्या सराव करता करता पडला तर त्याच्यावर पडतो आणि त्यामुळं दुखापत होत नाही. आणि बरोबर एक आमचा कोच असतो, म्हणजे मी असतो किंवा आमचे जे असिस्टंट असतात, ते कोच नेहमी कंटिन्युअस त्यांच्या बरोबर फिरत असतात. या साईडला आले तर या साईडला, या बाजूला आले तर या बाजूला येतात आणि त्यांच्याकडे लक्ष देऊन सारखं त्यांच्याकडनं सराव करून घेत असतात. सराव करताना फार लक्ष द्यावं लागतं, कोचला फार लक्ष द्यावं लागतं. केव्हा हात सुटतो आणि केव्हा खेळाडू पडेल हे सांगता येत नाही. नवीन खेळाडू शिकताना 2-4 वेळेला पडतात, मग त्यांना कळतं की आपण कशामुळे पडलो, कसा सुटलो. आणि दुखापतीसाठी वाचवण्यासाठी आम्ही हाच सराव घेतो सगळ्यांना की तुमचे ग्रीप चांगले पाहिजे, तुमची पकड चांगली पाहिजे. तुम्ही कुठलाही व्यायाम करताना किंवा कुठलाही वर संच करताना अगदी कॉन्सन्ट्रेट करून, तुम्ही अगदी स्मरणाने करून थांबून अगदी केलं तर बरोबर तो होऊ शकतो, नाहीतर तुम्हाला अवघड आहे ते.
1: दिगंबर गव्हाणे सर, ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाला पोहोचण्यासाठी काय करायची गरज आहे?
0: या खेळाला पुढे नेण्यासाठी भारत सरकार, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा खूप मोठा वाटा आहे या खेळाला पुढे आणण्यासाठी. हा भारतीय खेळ आहे, इंडिजिनियस खेळ आहे, म्हणून त्यांनी 5 वर्षापूर्वी 3.5 करोड रुपये सँक्शन करून ठिकठिकाणी भारताच्या 100 ठिकाणी सेंटर उभे केले आणि ठिकठिकाणी प्रशिक्षण दिले गेले. जवळजवळ 1000 खेळाडू तयार झाले. पूर्ण देशभरात जेवढे जेवढे आपले स्टेट आहे त्या स्टेटमध्ये पण मल्लखांब सुरू झाला, त्यामुळे कॉम्पिटिशन चांगली वाढली. नाहीतर एक जमाना असा होता, फक्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश असे 2-3 स्टेटच यायचे आणि तेच आपले बक्षीस पटकावून जायचे. पण आता नाही, आता कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, तुम्हाला मी सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मल्लखांब इतका पुढे गेलाय की तामिळनाडूच्या लोकांनी महाराष्ट्राच्या लोकांना पाठीमागा टाकलेला आहे आणि सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. 2 नॅशनल 3 नॅशनलमध्ये त्यांनी पटकावलेलं आहे. तर कॉम्पिटिशन इतकं वाढलं आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी आमचा हाच प्रयत्न आहे की हा खेळाला भारत सरकार जितकं प्रमोट करतं. आता पण पुढे जेव्हा म्हणून कुठले आंतरराष्ट्रीय खेळ होतील तर आम्ही मोदींशी जेव्हा भेटलो होतो, मोदींनी सांगितलं स्काय इज लिमिट, तुम्हाला किती आमच्याकडनं मदत हवी आहे तेवढी आम्ही देतो आणि आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पुढे तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन द्या करा. याच्या आधी पण एकदा या खेळाचं प्रात्यक्षिक 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकमध्ये झालं होतं. तिथे हनुमान व्यायामशाळा, तुमचे महाराष्ट्र मंडळ व्यायामशाळामध्ये अमरावतीची आहे, त्यांच्या खेळाडू आणि तुमचे महाराष्ट्र मंडळ यांच्या खेळाडूंनी मिळून तिथं डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं ऑलिम्पिकमध्ये. तिथं पण या खेळाची खूप सराहना झाली आणि या खेळाला पुढे नेण्याचे प्रयत्न चाललेले आहेत.
1: ही खूप अभिमानाची
0: ही खूप आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते आणि आमचेच खेळाडू जाऊन तिथं करतात आणि त्या लोकांना पण खूप आश्चर्य वाटतं. आता बाहेरचे पण जे परदेशाचे खेळाडू येतात तेव्हा बघतात तर फार आश्चर्यचकित होतात की एवढ्या छोट्या दोरीवर कसे काय व्यायाम करतात, एवढ्या खांबावर कसे काय एवढे कसरती करतात आणि एवढं कसं काय यांची पकड आणि एक ते लोहचुंबकासारखे कसे काय त्या दोरीला पकडतात, हे फार अवघड काय आहे. तर ते कसं काय करतात, त्याचं काय आहे कारण, हेच आहेत. बाकी महाराष्ट्रीयन लोकांना जास्त करतात असं नाहीये. तेलंगणामध्ये पण माझ्याकडे आता अर्ध्याच्या वर मुलं मुली सगळ्या वेगवेगळ्या, तेलुगू आहे, कुणी मराठी आहे, वेगवेगळ्या स्टेटचे आहेत, त्या पण येतात, प्रॅक्टिस करतात आणि खेळतात आणि त्यांना पण मिळालेलं आहे. हा खेळ आता युनिव्हर्सिटी लेवलमध्ये पण आहे.
1: अच्छा.
0: या

0: खेळ आधी युनिव्हर्सिटीमध्ये नव्हता, आता युनिव्हर्सिटीमध्ये पण सुरुवात केलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कूल गेम्समध्ये पण सुरू केलेली आहे आता, SGFI म्हणून, स्कूल गेम्स ऑफ फेडरेशन. म्हणजे ग्रासरूट लेवल पासून या खेळाला पुढे वाढ मिळावी आणि हा खेळ वरपर्यंत जावा. स्कूल लेवलला SGFI, युनिव्हर्सिटी लेवलला युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर आहे नॅशनल लेवलला राष्ट्रीय स्पर्धा आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा. अशा वेगवेगळ्या स्पर्धा झाल्यानंतर याला बरंच एक्सपोजर मिळालेलं आहे आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या स्टेटमध्ये हा खेळ खूप पुढे चाललेला आहे.
1: दिगंबर गव्हाणे सर, मुलाखतीच्या सरत्या या शेवटच्या प्रश्नात मल्लखांब या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी आजच्या तरुण पिढीला आपण काय सल्ला द्याल?
0: मी असं सांगेन आजच्या तरुण पिढीनं कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आपल्या शरीराला व्यायाम मिळणारा हा खेळ आहे. तुम्ही जेवढी मेहनत कराल यापासून तुम्हाला पूर्ण शरीराला सगळे व्यायाम मिळतात. तुमच्या नखापासून ते डोक्यापर्यंत, ब्रेन सिस्टम पर्यंत, सगळे नर्व्ह सिस्टम, ब्रेन सिस्टम, मसल सिस्टम, जॉईंट सिस्टम, ह्या सगळ्या सिस्टम मध्ये तुम्हाला व्यायाम मिळतो मलखांबामुळे आणि तुमचं शरीर अगदी तंदुरुस्त होऊन जातं. म्हणून थोड्या वेळात चांगला आणि आपला व्यायाम चांगला होतो ह्या प्रकाराला पाहून लोक फार आकर्षित होत आहेत. आणि हा खेळ फक्त 2 मिनिटात खेळला जातो नॅशनलमध्ये, पण राष्ट्रीय स्पर्धेत फक्त 2 मिनिटात तुमची स्पर्धा दाखवावी लागते. त्याच्यासाठी ह्याच्या खूप म्हणजे स्पर्धा आणि कॉम्पिटिशन चांगलं करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला थोड्या वेळात चांगला व्यायाम, चांगलं शरीर दृष्टपुष्ट होण्यासाठी हा मल्लखांब फार चांगला खेळ आहे.
1: दिगंबर गव्हाणे सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आकाशवाणी स्टुडिओत येऊन आजच्या काळात मल्लखांबाचे महत्व या विषयावर खूप छान माहिती दिली आणि मुलाचा सल्लाही दिला, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवसाच्या निमित्ताने आजच्या काळात मल्लखांबाचे महत्व या विषयावर दिगंबर गव्हाणे यांची मेघना ढबो यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या हैदराबाद केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रुती हो निशिगंध मराठी कार्यक्रमात ऐकूया बकुळ पंडित यांच्या आवाजात.

आणि श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहेच याच आठवड्यात बुधवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर. तोपर्यंत मेघना ढबूचा नमस्कार.